ॲडलेड वाणी। नमस्कार मंडळी, ॲडलेड मराठी मंडळ पुरस्कृत साप्ताहिक ॲडलेड वाणीमध्ये मी अभिजित तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। 31 मे 2026 रोजी प्रख्यात गायिका पद्मभूषण श्रीमती सुमन कल्याणपूर यांचं दुःखद निधन झालं। आज ह्या कार्यक्रमातून ॲडलेड वाणीतर्फे त्यांना वाहत आहोत ही गीत सुमनांजली।

या गोड गाण्याचे गीतकार होते अशोक जी परांजपे आणि संगीतकार होते अशोक पत्की. लोकांच्या मनावर अधिराज्य करणारी अनेक गाणी गाणारी ही गायिका मात्र अतिशय साधी होती. त्यामुळेच त्यांच्या नावाचा फार उदो उदो झाला नाही की फार गवगवा झाला नाही. आपण बरं आपलं काम बरं अशा वृत्तीने त्या राहिल्या. अलीकडच्या सोशल मीडियाच्या काळात सुद्धा सुमन कल्याणपूर यांचं दर्शन ही एक दुर्मिळ बाब होती. लोकांना त्यांनी गायलेली गाणी जरी आवडत असली तरी त्या गाण्याच्या गायिका कोण असा प्रश्न जर का विचारला तर सुमन कल्याणपूर हे नाव अनेकांना आठवेलच असं नाही. आजच्या कार्यक्रमात त्यांची लोकप्रिय आणि सुमधूर गाणी ऐकता ऐकता त्यांच्याविषयीची थोडी माहितीही जाणून घेऊया. 28 जानेवारी 1937 रोजी सुमन कल्याणपूर यांचा जन्म कलकत्त्यात झाला. त्यांच्या माहेरचं नाव सुमन हेमाडी. त्यांचे वडील बँकेत बऱ्याच वरच्या पोस्टवर होते त्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत राहत. त्या 2-3 वर्षांच्या असतानाच वडिलांची बदली ढाक्याला झाली. ढाक्यात त्या 3 वर्षाच्या असताना एका कॉन्व्हेंट शाळेत त्यांची ऍडमिशन झाली. लहानपणी त्यांना तिथे खेळण्याच्या ऐवजी पियानोच्या सुरांचंच आकर्षण वाटत होतं. कालांतराने हेमाडी कुटुंब मुंबईत आलं. मुंबईत त्यांच्या शेजारी पाजारी अनेक उत्तम कलाकार होते. मुंबईत केशवराव भोळ्यांसारख्या ज्येष्ठ संगीतज्ञाकडनं त्या गाणं शिकायला लागल्या. सुरुवातीला त्यांना फक्त आवड म्हणूनच गाणं शिकायचं होतं पण नंतर ज्या वेळेला उस्ताद अब्दुल रहमान खान आणि गुरुजी मास्टर नवरंग यांच्याकडे त्या गाणं शिकत गेल्या तसतशा गाण्याविषयी त्या गंभीर होत गेल्या. आपलं पुढचं गाणं आहे मुंबईचं जावई ह्या सिनेमातलं. गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं गीत सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलं आहे. तरल हळवी आणि गोड गीत गाणाऱ्या सुमनताई शास्त्रीय संगीतावर आधारित असलेलं गाणं सुद्धा किती तयारीने गाऊ शकत याचा हा एक उत्तम नमुना.

शास्त्रीय संगीत शिकायला घरातून परवानगी असली आणि प्रोत्साहन जरी मिळत असलं तरी पब्लिक परफॉर्मन्स करण्याबद्दल मात्र घरच्यांचं मत ठाम नाही असं होतं. तरीही 1952 साली ऑल इंडिया रेडिओतर्फे एक स्पर्धा जाहीर करण्यात आली होती आणि त्यात सुमनताईंनी भाग घेतला. त्यातलं त्यांचं गाणं ऐकून त्यांना शुक्राची चांदणी या मराठी सिनेमात पहिल्यांदा गायची संधी मिळाली. दुर्दैवाने तो सिनेमा पुढे काही आला नाही त्यामुळे त्याची रेकॉर्डही निघाली नाही. पण त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला त्यावेळचे संगीतकार मोहम्मद शफी उपस्थित होते. ते शेख मुख्तारचा मंगू नावाचा सिनेमा करत होते आणि त्या मंगू सिनेमासाठी त्यांनी सुमन कल्याणपूर यांना विचारणा केली आणि त्यांच्याकडनं 4 गाणी गाऊन घेतली. पुढे मंगूचे संगीतकार झाले ओपी नय्यर आणि सुमनताईंची 3 गाणी त्यातनं गेली पण एक त्यांनी गायलेली अंगाई मात्र सिनेमात राहिली आणि तिचं खूप कौतुक झालं. ह्याच सुमारास सुमनताईंचं गाणं त्यावेळचे प्रख्यात पार्श्वगायक तलत महमूद यांनी ऐकलं आणि तलत महमूद यांनी सुमनताईंच्या नावाची जोरदार शिफारस केली आणि त्यांनी सुमनताईंबरोबर गाणं म्हणायची सुद्धा तयारी दाखवली. तलत महमूद सारखा मोठा गायक सुमन कल्याणपूर ह्या नवीन गायिकेबरोबर गाणं म्हणतोय हे ऐकल्यानंतर अनेक संगीतकारांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. 1954 साली मंगू पाठोपाठ दरवाजा नावाचा एक सिनेमा आला ज्यात त्यांची सोलो आणि तलत महमूद बरोबर ड्युएट सुद्धा होती. हे सगळं होत असताना त्यांचं वय होतं 16 वर्ष. त्यांनी शालेय शिक्षण संपवलं आणि पुढील शिक्षणासाठी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला ऍडमिशन घेतली. मराठीतला त्यांचा पुढचा सिनेमा होता पसंत आहे मुलगी. संगीतकार होते वसंत पवार. मंडळी, सुमन कल्याणपूर आणि वसंत पवार म्हटलं की मानिनी हा सिनेमा आठवलाच पाहिजे आणि त्यातलं बहिणाबाईंचं अजरामर काव्य अरे संसार संसार हे सुद्धा आपल्याला आठवलं पाहिजे. तर ऐकूया मानिनी सिनेमातलं अरे संसार संसार. कवयित्री आहेत बहिणाबाई, संगीतकार वसंत पवार.

1960 दशकात सुमन कल्याणपूर हे नाव अग्रगण्य गायकांच्या यादीत घेतलं जाऊ लागलं होतं. हिंदी आणि मराठी दोन्हीत सिनेमा आणि भावगीत गायन ह्याच्यात त्यांचा ठसा त्यांनी उमटवला होता. हिंदीत त्यावेळच्या सगळ्या मोठ्या संगीतकारांकडे त्यांनी काम केलं, तर रफी, किशोर, मुकेश, मन्ना डे, हेमंत कुमार, तलत महमूद ह्यासारख्या मोठ्या मोठ्या गायकांबरोबर त्यांनी अनेक गाणी गायली. मोहम्मद रफींबरोबर तर त्यांनी 140 ते 160 गाणी गायलेत असा अंदाज आहे. त्यांच्या हिंदी गाण्यांची यादी जर का करायचं झालं तर जवळपास 700-800 गाणी निघतील, आणि त्यातली अनेक गाणी ही इतकी लोकप्रिय आहेत की आजही लोक ती आनंदाने आणि आवडीने ऐकतात. मराठीतही त्यांची अनेक चित्रपटगीतं आणि भावगीतं येत होती आणि तीही तुफान लोकप्रिय होत होती. असंच एक लोकप्रिय गीत आता आपण ऐकूया, बाळा गाऊ कशी अंगाई ह्या सिनेमातलं. संगीतकार आहेत एन दत्ता आणि गीतकार आहेत मधुसूदन कालेलकर. आज इतकी वर्ष होऊनही या अंगाईची लोकप्रियता तितकीच आहे आणि आवडत्या गाण्यांच्या यादीत हे गाणं नेहमी पहिल्या 10 तर नक्कीच असतं.

साधं. हे गाणं ऐकताना सुमनताईंच्या आवाजातली शांतता, तृप्तता, मार्दव किती सुंदर परिणाम करतं बघा बरं. हे गाणं लिहिलं आहे कृ.ब. निकुंब यांनी. संगीतकार आहेत कमलाकर भागवत.

काही संगीतकारांबरोबर सुमनताईंची जोडी अगदी विशेष जमली होती. त्यातलं एक नाव म्हणजे अशोक पत्की. अशोक पत्की हे सुरुवातीच्या काळात उत्तम हार्मोनियम वादक आणि अरेंजर होते. सुमनताईंच्या अनेक स्टेज शोजसाठी त्यांनी काम केलं होतं. पूर्वीच्या काळी गाण्यातले म्युझिक पीसेस मोठे असायचे. अशोक पत्की ते इतक्या सुरेख प्रकारे आटोपशीर करून गायकाला क्यू मिळेल अशा प्रकारे ऑर्गनाइज करायचे की सुमनताई अतिशय खुश झाल्या आणि त्या त्यांना म्हणाल्या की अहो, तुम्ही एक चांगले संगीतकार व्हाल, तुम्ही करा बरं प्रयत्न. आणि खरंच अशोक पत्कींनी ते मनावर घेऊन काही चाली बांधल्या, त्या सुमनताईंना ऐकवल्या. सुमनताईंनी लगेच HMV शी बोलून त्या रेकॉर्ड करून घेतल्या आणि ह्या जोडीनं पुढे अनेक उत्तमोत्तम गाणी आपल्याला दिली. तर आता पुढचं गाणं आपण जे ऐकणार आहोत ते सुमन कल्याणपूर अशोक पत्की ह्या जोडीबरोबर जोडलं गेलेलं अजून एक नाव म्हणजे अशोक जी परांजपे. तर ह्या त्रिकुटाचं आपण गाणं ऐकूया, नाविका रे वारा वाहे रे.

सुमन कल्याणपूर यांनी हिंदीसोबतच इतर अनेक भाषांत गाणी गायली आहेत. मराठीतच त्यांची इतकी अजरामर गाणी आहेत की ह्या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात सगळ्या गाण्यांना ऐकवणं तर काही शक्य नाही. अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल की अजून एक नाव ह्या कार्यक्रमात आत्तापर्यंत आलं सुद्धा नाही आहे, कारण मी ते शेवट्यासाठी ठेवलंय. ते नाव आणि सुमन कल्याणपूर असं म्हटलं की एक वेगळा कार्यक्रम करणं ओघानच आलं, ते म्हणजे संगीतकार दशरथ पुजारी. दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर यांचे सूर इतके सुंदर जुळले होते की काही विचारू नका. श्रीनिवास खळ्यांसारख्या संगीतकारांबरोबर सुधीर फडके, वसंत प्रभू, वसंत देसाई, वसंत पवार इतक्या संगीतकारांबरोबर काम करून सुद्धा दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर हे समीकरण रसिकांच्या मनात ठसलेलं आहे. किंबहुना सुमन कल्याणपूर म्हटलं की बरेचदा पहिली जी गाणी आठवतात ती दशरथ पुजारी यांचीच आठवतात. कार्यक्रमाचा समारोप आपण मधुकर जोशी यांनी लिहिलेल्या आणि दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेल्या या अप्रतिम गीतानं करूया.